संग लाई पंचो आरजा, सुरमानंद पास कर आए, चंद्र बिंब मंगलन सुहाए, सरस बाण औ आहे बिनोदा, गावे सरस बसंत कमोदा।

गुण कीर्त निद मोरी रहाओ, तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग, आस उठ प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण, गुर तूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है ना।